सब किस्मत जो कम आहे ॿियो छा आहे वाकई हक़ीक़त आहे हर ॻाल्हि जेका बि हूंदी आहे रब जी रज़ामंदीअ सां ऐं क़िस्मत में जेको लिखियलु हूंदो आहे उन जे करे थींदो आहे बाक़ी इंसान भले केतिरो बि चए कुझु बि चए ऐं हरगिज़ न थियनि भले इंसान केतिरी कोशिशि करे चाहिजो कोशिश बि कामयाब जी कुंजी हूंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त क़िस्मत बि साथ ॾींदी आहे ऐं कोशिश बि साथ ॾींदी आहे लेकिन जेको ॾिठो वञे न दुनिया जो दस्तूर आहे अलाह ताला जो निज़ाम जेको हूंदो आहे न सॼी जेका बि ॻाल्हि हूंदी आहे क़िस्मत में जेका लिखियलु हूंदो उहो ई थींदो आहे ऐं इन में कोई शक न हूंदो आहे।

ॾाढो भलो गानो जेको तव्हां ॿुधो पिया ॿियो हिकिड़ो गानो असांजी लिस्ट में मौजूद आहे. अॼु असां थोरो परंपरा खे टोड़ींदासीं. हुन खां अलावा हीउ वारो गानो मूं लिस्ट में लॻायो. सोचो त तव्हांजो कुझु फरमाइशूं हली वञनि त सुठो आहे. अॼु उन्हनि माण्हुनि जो फरमाइशूं हलाईंदासीं जंहिंजूं शायदि कल्ह रहिजी वियूं हुयूं. ॾिसो मूंखे कहिड़ो ख़्याल आहे तव्हांजो, तव्हां ख़्याल ई न कंदा आहियो. सो बिल्कुलु तव्हां डे स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु करे सघो था. सही आहे.